का सते डी या मलवा र पिर वो रुम मा द पा गरवार वे ये ना निक कुरुगा रुम मा रिला